0: जी पत्रकार जनाब,
1: Three, one, Foxtrot, Tango, Romeo, Foxtrot, 1-2, Whiskey, 1-8, Kilo, Echo, 412, 1-4.